0: घटनायाः वैश्विक अनिश्चिततायाः मध्ये अधिकदृढतायै सततविकासाय सहकाराय च दृढसङ्कल्पः आवश्यकः। सः अवोचत् यत् गभीरसहकारेण दृढतरसहभागितया च सततविकासस्य संवर्धनं काम्यम्। अत एव सुदृढता प्रत्येकस्य राष्ट्रस्य आर्थिकरणनीतेः केन्द्रबिन्दुभूता सञ्जाता। अपरत्र मञ्चस्य उद्घाटनसत्रं सम्बोधयता वाणिज्योद्योगमन्त्रिणा पीयूषगोयलेन ब्रिक्सदेशेभ्यः आह्वानं कृतं यत् स्वकीयम् आर्थिकसामर्थ्यं जनानां कृते उद्योगावसरेषु सम्पत्तौ समृद्धौ च परिणमयितुं तैः परस्परं मिलित्वा कार्यं करणीयम्। संयुक्तराज्य अमेरिकायां सञ्जातस्य भीषणस्य नव एकादश इत्याख्यस्य आतंकवादिप्रहारस्य 25वें स्मृतिदिवसे भारतेन आतंकवादनिर्मूलनाय स्वकीयः दृढसङ्कल्पः पुनरपि निरूपितः। प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी अवोचत् यत् यद्यपि आतंकवादस्य स्वरूपं नैरन्तर्येण परिवर्तते तथापि सर्वप्रकारकस्य आतंकवादस्य विरोधं कर्तुं भारतस्य सङ्कल्पः सर्वथा निष्कम्पः दृढश्च वर्तते। एतस्य घोरप्रहारस्य 25वें वार्षिकोत्सवे अद्य सामाजिकसञ्चारपटलीय सन्देशे श्रीमोदी निरूपितवान् यत् आतंकवादेन जगति असंख्यानां निरपराधिनां जीवनं विनाशितम्। सः प्रत्यपादयत् यत् भारतं विगतदशकेभ्यः आतंकवादविरोधिसङ्ग्रामे अग्रिमपङ्क्तौ संस्थितमस्ति। प्रधानमन्त्रिणा अस्मिन् घोरप्रहारे मृतेभ्यः अश्रुपूर्णा श्रद्धाञ्जलिः समर्पितः अथ च तेषां शोकसन्तप्तपरिवाराणां कृते ऐक्यभावः प्रकटितः। भारतस्य ऋतुविज्ञानविभागेन अद्य छत्तीसगढराज्ये तटीय आन्ध्रप्रदेशे ओडिशाराज्ये च प्रचण्डतोऽपि प्रचण्डवृष्ट्यै नारङ्गवर्णीया सञ्चेतना दत्ता अस्ति। अरुणाचलप्रदेशः असमं मेघालय झारखण्ड केरलं माहे मध्यप्रदेश तेलङ्गाना उत्तराखण्ड विदर्भ पश्चिमबङ्ग सिक्किम गुजरात इत्येतेषु प्रदेशेष्वपि अग्रिमाणि दिनानि यावत् प्रचण्डवृष्टिः भवितुम् अर्हति। एतदतिरिच्य दिल्लीनगरे आगामिनि द्वित्रिदिनानि यावत् आकाशः मेघावृतः स्थास्यति, अतिलघुवर्षापि भवितुमर्हति। कनिष्ठ एशियाचषक हॉकी क्रीडायां भारतीयकनिष्ठपुरुषदलम् अद्य प्रथमायाम् उपान्त्यस्पर्धायां मलेशियादेशम् एकस्योत्तरे 3 अङ्कैः पराजित्य चीनदेशस्य मोकवीनगरे अन्तिमस्पर्धायां स्थानं प्राप्तवत् इति वार्ताः।
1: आकाशवाणी
2: आकाशवाणी अवलोकन विषय ಭಾರತದ ನವಪೀಳಿಗೆಯ ಜಲಕೃಷಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ. ಬರೆದವರು ಅಭಯ್ ದಾಮ್ಲೆ, ಓದುತ್ತಿರುವವರು ಸಹನ. ಭಾರತದ ಆರ್ಥಿಕ ಪ್ರಗತಿಯಲ್ಲಿ ಮೀನುಗಾರಿಕೆ ಮತ್ತು ಜಲಕೃಷಿ ಕ್ಷೇತ್ರವು ಅತ್ಯಂತ ಪ್ರಮುಖ ಜೀವನಾಡಿಯಾಗಿ ಹೊರಹೊಮ್ಮಿದೆ. ಇಂದು ದೇಶದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 3 ಮೀನುಗಾರರು ಮತ್ತು ಮೀನು ಕೃಷಿಕರು ಈ ಕ್ಷೇತ್ರವನ್ನು ಅವಲಂಬಿಸಿ ಜೀವನ ನಡೆಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಮೀನು ಉತ್ಪಾದನೆ, ಸಂಸ್ಕರಣೆ, ಮಾರುಕಟ್ಟೆ ಮತ್ತು ರಫ್ತು ವಲಯಗಳನ್ನೊಳಗೊಂಡ ಮೌಲ್ಯವರ್ಧನೆ ಸರಪಳಿಯ ಮೂಲಕ ಈ ಕ್ಷೇತ್ರ ದೇಶಾದ್ಯಂತ ಅಪಾರ ಉದ್ಯೋಗಾವಕಾಶಗಳನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸಿದೆ. ಪ್ರಸ್ತುತ ಭಾರತವು ಜಾಗತಿಕ ಮೀನು ಉತ್ಪಾದನೆಯಲ್ಲಿ 8% ಕೊಡುಗೆ ನೀಡುವ ಮೂಲಕ ವಿಶ್ವದಲ್ಲೇ 2 ಅತಿದೊಡ್ಡ ಮೀನು ಉತ್ಪಾದಕ ದೇಶವಾಗಿದೆ. ಜಲಕೃಷಿ ಉತ್ಪಾದನೆಯಲ್ಲಿ 2 ಸ್ಥಾನ, ಸೀಗಡಿ ಉತ್ಪಾದನೆ ಮತ್ತು ರಫ್ತಿನಲ್ಲಿ 1 ಸ್ಥಾನ ಹಾಗೂ ನೈಸರ್ಗಿಕ ಮೀನುಗಾರಿಕೆಯಲ್ಲಿ 2 ಸ್ಥಾನವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದೆ. ಈ ಸಾಧನೆಗಳು ದೇಶದ ಆಹಾರ ಮತ್ತು ಪೌಷ್ಟಿಕಾಂಶದ ಭದ್ರತೆ, ಗ್ರಾಮೀಣ ಸಮೃದ್ಧಿ, ವಿದೇಶಿ ವಿನಿಮಯಗಳ ಗಳಿಕೆ ಮತ್ತು ಕಡಲ ಆರ್ಥಿಕತೆಯ ಕನಸನ್ನು ಸಾಕಾರಗೊಳಿಸಿ ಮೀನುಗಾರಿಕೆ ಕ್ಷೇತ್ರದ ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆಗೆ ಹಿಡಿದ ಕೈಗನ್ನಡಿಯಾಗಿದೆ. ಈ ಗಮನಾರ್ಹ ಪರಿವರ್ತನೆಗೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ನಿರಂತರ ನೀತಿ ಸಮನ್ವಯತೆ ಮತ್ತು ಬೃಹತ್ ಸಾರ್ವಜನಿಕ ಹೂಡಿಕೆಗಳು ಮೂಲ ಕಾರಣವಾಗಿವೆ. 2015 ಭಾರತ ಸರ್ಕಾರವು ಮೀನುಗಾರಿಕೆ ಮತ್ತು ಜಲಕೃಷಿಯ ಸಮಗ್ರ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಹಲವು ಪ್ರಮುಖ ಯೋಜನೆಗಳ ಅಡಿಯಲ್ಲಿ 39,272 ರೂಪಾಯಿಗಳಿಗಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚಿನ ಒಟ್ಟು ಹೂಡಿಕೆಯನ್ನು ಅನುಮೋದಿಸಿದೆ. ಈ ಹೂಡಿಕೆಗಳು ದೇಶದ ಉತ್ಪಾದನಾ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಬಲಪಡಿಸಿವೆ, ಮೂಲಸೌಕರ್ಯಗಳನ್ನು ಆಧುನೀಕರಿಸಿವೆ.